0: Center 95.5. North South 95.6. East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी.
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
1: RM3 Manoranjan Radio.
4: Kasa kai mandali?

मंडी हूँ नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 to 10 नितीन बरोबर कार्यक्रम आहे एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑर एम फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम आणि मंडळी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता कुणाचा वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे कुठलाही निमित्त आहे डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंधा संकोच करायचे नाही बिलकुल लाजायचं नाही बिलकुल मोबाईल घ्या हातात मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 वर मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस फोन सुद्धा करा ऑन कॅच सौंदर्य का तो मैं स्वसंजीस माझ्याशी बोला आणि गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी अप्रतिम वीकेंड चालू आहे आणि आज रविवार 7 June आहे तेव्हा आपलं रविवार एकदम रंगीत आणि संगीतमय करण्यासाठी मी आहोत आणि कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी विशेषतः आज बाप्पाची आशीर्वादाने करूया बाप्पा नाथ कुला हे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी,
4: कसं काय मंडळी.
5: The best songs on the radio. This is my only favorite station.
6: RM3 Manoranjan Radio.
7: एनएस म्हणजे मोडकासारखी आपली वाणी तर गोड गोड असायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये गोड गोड क्षण व्हायलाच पाहिजे. तर हे करणं काय करणं आवश्यक आहे म्हणजे आपली वाणी तर गोड व्हायला पाहिजे, गोड गोड बोलायला पाहिजे. आस्वाद घेऊया. हरलोय अप्रतिम गाणं आहे, हरलोय भान. आस्वाद घेऊया.

रसिक मंडू आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया आणि फुयो मेसेजेस आजसाठी विशेषतः मेसेजेस आणि व्हॉट्सअप मेसेजेस तुम्ही पाठवू शकता ऑन 5 9 6 7 20 पाठवा तुम्ही डेडिकेशन्स. आम्ही घेणार आहोत काही क्षणी. सध्यासाठी आम्ही वाजवित आहोत जवेद अली आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात कसं तरी होतंय आस्वाद घेऊया.

चायनीज म्हणजे वीकेंड म्हटलं तर थोडं आराम आणि जास्त मस्ती करायची आहे आणि सुरुवात करूया हलुवारपणे या थंडीच्या वातावरणात. हिवाळा सुरू झालेला आहे म्हणजे हो गरम गरम चहा कॉफी तर व्हायला पाहिजे. साथ देण्यासाठी 92.9 आम्ही आहोत, संगीतमय साथ देण्यासाठी बेला शिंदे यांच्या सुमधुर आवाजात ही जवानी कच्ची.

रसिक मंडी हो हर्षवर्धन वावरे आणि सायली कामलेर यांची सुमधुर आवाज आहात. कीर्तीच्या नादकुला प्रेमाच्या नादकुला पासून या सगळीकडे आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे फो जय श्री बापू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यांच्या सर्व झुंबा क्लासचे जे विद्यार्थी आहेत यांच्याकडून शुभेच्छा पाठवित आहे. यांच्यासाठी स्पेशल गाणं आहे, आस्वाद घेऊया कीर्तीच्या नादकुला.

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: मंडळी नमस्कार, कसं काय तुम्ही सगळेजण। परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। एक्झॅक्टली 9:30 आले फम वर हाफ एन आवर टू गो मंडळी। हो, रेडिओचे वॉल्यूम वाढवा, तुम्ही बरोबर गाऊ शकता, नाचू शकता, कारण प्रति वीकेंड चालू आहे। आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही हातोच। हा पर्यंत कार्यक्रम चालू असणार रोहित राऊत यांच्या सुमधुर आवाजात, जुली जोगलेकर यांच्या सुमधुर आवाजात सुद्धा स्वर्गात आकाश गंगा प्रतिम गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो। डेडिकेशन तुम्ही पाठवू शकता आज विशेषत मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस ऑन साइकॉफ संजीस वैंथवा 90 मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस फोन सुद्धा करा ऑन 402 90 70।

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी,
4: पॅराशूट सोडणारी आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेलणारी गच्ची,
5: ये रे ये पावसा जीव झाला वेडा पिसा सरीचा परी तू ये नजरा
6: रसिक मंडळी रोहित राऊत यांच्या समुद्रावासात गच्चीवर बसून पावसाचा आस्वाद घ्यायचा आहे. पण आज सकाळी पाऊस नाही येत बरं का, पण विशेषतः गच्चीवर बसून काय काय विचार करू शकतो आणि आपलं वीकेंडची सुरुवात कशी करायची आहे मी सांगतो आपल्याला की दोन गोष्टी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग तुम्ही विसरून जावं आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न तुम्ही करा. यालाच म्हणतं की

आणि येस म्हणजे परत एकदा रोहित रहूत यांच्या समोर आवाज आता सध्या आता आम्ही वाजवित आहोत कोई गीत कोई फील गीत आहे कोकणाचा आस्वाद घेऊया पावसामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये कोकणाचा निसर्ग तसेच यांचं जे माणसे आहेत त्यांचा आस्वाद घेऊया कोकणाची माणसं साधी बोली आणि विशिष्ट या गीताची मागणी केलेली आहे फॉर श्री अनिल सकाराम ऑफ ग्लेन पग वाकवा आज यांचं वाढदिवस आहे अनेक अनेक शुभेच्छा ऑरेंज फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने त्याचे शुभेच्छा पाठवित आहे आणि बेस्ट विशेष कमिंग फ्रॉम आनंदी आणि अवनीश नितिशा आशनी वेगान आजी स्वंती आणि सर्व परिवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे यांच्यासाठी वाजूया कोकणाची माणसे साधी बोली

0: You're listening to RM3 Radio Manoranjan.
1: रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही? घरी आहात, निहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, आराम करीत आहात, विशेषतः गाडीमध्ये आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा हापर्यंत तुम्ही ट्यून इन करत राहा. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी घरात गणपती या मूवी मधलं गाणं आहे आणि विशेषतः हे पोरी या गीताची मागणी केलेली आहे फॉर क्याना लिंबिया ऑफ श्यामुनी यांच्या 13 वाढदिवसाच्या निमित्ताने. अनेक अनेक शुभेच्छा ऑन बिहाफ ऑफ RM3 आणि कसं काय मंडळी कार्यक्रम, तसेच शुभेच्छा पाठवित आहे. 6 जूनला यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, सो शुभेच्छा पाठवित आहे आई प्रिया, भाऊ अर्णव, आजोबा दयानंद, आजी गीता आणि सर्व लिंबिया परिवार. तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. तिच्यासाठी स्पेशली हे पोरी.

0: कसा काय मंडळी।
1: अरे सिक म्हणजे संजू राठोड यांच्या सुमधुर आवाजात गुलाबी सारी हे अप्रतिम गाणं आहे. व्हायरल सॉन्ग जे आहेत आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे फॉर सॅचुब्याला राहणारी सौ उषा सोनू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 5 जूनला साजरा करण्यात आला. सो अनेक अनेक शुभेच्छा पाठवतो ऑड एंड फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने. तसेच डेडिकेटिंग दिस सॉन्ग अनेक अनेक शुभेच्छा पाठवत आहे पती दयानंद सोनू, दोन मुले जे आहेत अनिकेत मानव, सून आहेत संजना आणि विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू आई सुमन आप्पा. तीन बहिणी जे आहेत विमला, सीना आणि प्रेमा. भाऊजी सुद्धा जे आहेत संजीव, इत्यानंद आणि विनेश आणि सर्व परिवारांसाठी सुद्धा. आस्वाद घेऊया संजू राठोड यांच्या सुमधुर आवाजात आणि याच्यानंतर ऐकूया शेकी शेकी सुद्धा.

0: गजरा।
1: आणि इस म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे। शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो टू ऑल लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम। आणि जी जी लोक ट्यून इन करीत आहेत ऑन ऑन ऑर एम फ्री, तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा शेवटचे गाणं रोहित रहूत सोनाली सोनावणी यांच्या समुद्र आवाजात सुंदर पद्धतीने सुंदर सांगता करू या कार्यक्रमाची सुंदर या गीताने। येस म्हणजे आमची भेट होणार आहे नेक्स्ट वीकेंड मध्ये। टिल देन कुठे असाल तुम्ही, हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहा आणि सुद्धा आवश्यक आहे। हॅपी वीकेंड, हॅपी संडे, टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून।